0: संघर्षं प्रेरितम्। अद्यत्वेपि राष्ट्रस्य परिचयं सुदृढं करोति। राष्ट्रगीतस्य सार्धैकवर्षाणां पूर्त्यवसरे संस्कृतिमन्त्रालयेन आयोजिते हर घर तिरंगा द्विचक्रिकायान यात्रायां प्रतिभागिनः संबोधयन् सः एतद् उक्तवान्। उपराष्ट्रपतिः अवदत् यत् वन्दे मातरम् इत्यस्य शब्दैः देशभक्तिः प्रज्वलितम् तथा च औपनिवेशिक शासनस्य विरुद्धं युद्धे प्रदेशेषु भाषासु धर्मेषु पृष्ठभूमौ च जनानाम् ऐक्यम् आनीतम्। सः वीर सावरकरस्य नेताजी सुभाष चन्द्र बोसस्य तिरुपुर कुमारस्य इत्यादीनां स्वातन्त्र्ययोद्धॄणां त्यागस्य स्मरणं कृत्वा तेषां साहसेन वन्दे मातरम् इत्यस्य चैतन्यं जीवितं स्थापितम् इति उक्तवान्। सर्वकारेण अद्य सूचितं यत् नेशनल एआई स्किलिंग इनिशिएटिव इत्यस्य प्रथमे चरणे प्रायः 65,000 नामांकनानि जातानि। सूचना प्रसारण राज्य मंत्री डॉ एल मुरुगन वर्यः लोकसभायां लिखिते प्रत्युत्तरे अवदत् यत् आहत्य 20,600+ यावत् प्रतिभागिनः प्रथमस्य चरणस्य मॉड्यूल द्वयं संपन्नं कृतवन्तः। सः अग्रे अवदत् यत् 25,500 यावत् प्रतिभागिनः कार्यक्रमस्य प्रथमस्य चरणस्य चतुर्णां मॉड्यूल विशेषान् सम्पूर्णं कृतवन्तः। पाठ्यक्रमं मॉड्यूल पाठ्यक्रमस्य अवधिः इत्यादीनां द्वितीयचरणस्य विवरणानि अन्तिमावस्थायां सन्ति। भारतीय रेलवे मन्त्रालयेन पश्चिम रेलवे मण्डलस्य गेरातपुर अहमदाबाद खण्डे चतुष्पथीय मार्ग ऊर्ध्व सेतोः निर्माणाय 53,100+ crore परियोजना स्वीकृता। रेलवे मन्त्रालयेन सूचितं यत् एषा परियोजना अम्रेला कार्यान्तर्गतं स्वीकृता अस्ति। मन्त्रालयेन स्पष्टीकृतं यत् अस्य रेल सेतुभागस्य आहत्य दैर्घ्यं 65,000 meter यावत् भविष्यति। अमेरिका देशस्य सेंट लुइस नगरे आयोज्यमानस्य सिंकफील्ड चषकस्य द्वितीय चक्रे भारतीय ग्रैंड मास्टर आर प्रज्ञानंद जवाखेर सिंदारोव इत्येतं पराजितवान्। राष्ट्रमंडल स्पर्धायां भारतीय दलेन नाइजीरियायाः लागोस नगरे तृतीय दिवसे स्वायत्तीकृतानि 5 पदकानि। अन्ते मुख्य वार्ताः पुनः एकवारम्। सहकारिता क्षेत्रस्य संवर्धनाय वित्तीयानुदान वृद्धि विधेयकं संसदा पारितम्। गृहमंत्री अमित शाहः प्रोक्तवान् यत् सर्वकारः सर्वेषु विषयेषु चर्चायै सन्नद्धः। संसद संचालनाय विपक्षात् विहितः आग्रहः। युवानः आत्मचरितानि पठेयुः, रील्स इति युगस्य लघुमार्गान् परिहरेयुः इत्यगादीत् प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी। हर घर तिरंगा इत्यभियानं गतिं भजते। उपराष्ट्रपतिः सीपी राधा कृष्णन वर्यः अवदत् यत् वन्दे मातरम् इति भावना राष्ट्रियात्मनः सशक्तिकरणं करोति। राष्ट्रमंडल स्पर्धायां भारतीय दलेन नाइजीरियायाः लागोस नगरे तृतीय दिवसे स्वायत्तीकृतानि 5 पदकानि इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ರಸವಾರ್ತೆ. ಬರೆದವರು ವಿಜಯಪುರದ ಕಟ್ಟೆ ಗುರುರಾಜ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ನಾಗರಾಜು. ಪ್ರಿಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ, ನಾಳೆ ಅಲ್ಲ ನಾಡಿದ್ದು, ನಾಡಿದ್ದಲ್ಲ ಆಚೆ ನಾಡಿದ್ದೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನ. ಬ್ರಿಟಿಷರು ಭಾರತ ಬಿಟ್ಟು ತೊಲಗಿದ ದಿನ. ಈ ಬ್ರಿಟಿಷರು ಸುಮ್ಮನೆ ಆಸಾಮಿಗಳಲ್ಲ, ಭಾರತನ ಕಪ್ಪಿಮುಷ್ಟಿಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಂಗೆ ದುಬೈನೂ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಆ ದುಬೈನ ವ್ಯವಹಾರಗಳಿಗೆ ಕುಣಿಕೆ ಹಾಕಿ ಅದನ್ನ ಭಾರತದಿಂದಲೇ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂದ್ರೆ ದುಬೈನ ರಾಜಕೀಯ ವಾಣಿಜ್ಯ ವಹಿವಾಟುಗಳ ರಾಜಧಾನಿ ನಮ್ ಡೆಲ್ಲಿ, ಈಗಿನ ದೆಹಲಿ. ದೆಹಲಿಯ ಹೃದಯ ಅದುಮಿದ್ರೆ ದುಬೈನ ರಕ್ತ ಸಂಚಾರ ನಿಂತು ಹೋಗ್ತಿತ್ತು. ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ, ದುಬೈ ವ್ಯವಹಾರಗಳು 90% ಆಗ್ತಾ ಇದ್ದದ್ದು ಇಂಡಿಯನ್ ಕರೆನ್ಸಿಲಿ. ನೀವು ನಂಬಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ದುಬೈ ಆಗ ತೈಲಕ್ಕೆ ಹೆಸರಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಮುತ್ತಿಗೆ ಹೆಸರಾಗಿತ್ತು. 2-3 crore ಮೌಲ್ಯದ ಮುತ್ತುಗಳು ದುಬೈನಿಂದ ಭಾರತಕ್ಕೆ ಬರ್ತಿತ್ತಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿಗೂ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಮೋತಿ ಬಜಾರ್ ಅಂತಿರೋದು. ನಾವು ಬೆಳೀತಾ ಇದ್ದ ಅಕ್ಕಿ, ಗೋಧಿ, ತುಪ್ಪ, ಚಹಾ, ಶ್ರೀಗಂಧ ಎಲ್ಲ ದುಬೈ ಸೇರ್ತಾ ಇತ್ತು. ಇದರ ಮಧ್ಯೆ ನಿಂತು ಝಣ ಝಣ ಕಾಂಚಾಣ ಎಣಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದದ್ದು ಮಾತ್ರ ಬ್ರೋಕರ್ ಬ್ರಿಟಿಷರು.